दोस्त व्यूज तव्हां ते पहुचाईंदासीं जेके मौजूदु आहिनि, छो जो जेको माण्हू सिहतमंद थी वेंदो आहे यकीन हुन जी बि हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी आहे, उहे पाण बि चवंदा आहिनि त असांखे अलाह ताला जे तरफ़ां हिकिड़ी शिफ़ा मिली आहे। त जीअं ॿियनि खे अव्हां इहो नोट करायो ॿुधायो त जीअं असांखे उहो असांजो मैसेज ॿियनि ताईं पहुचे त उहे बि जेको आहे सो उन मां फ़ाइदो हासिलु कनि। ऐं अचो त उन जा व्यूज़ ॿुधंदा। सम्झां थो डॉक्टर साहिबु, असां वटि उहो जेको आहे त असुल में पियल आहे हुन ते नेट ते पियल आहे, एफ बी ते पियल आहे, इन जे करे उहो इंटरनेट सिलो जे करे मसालो पेश अचे पियो। प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेकी सिहत बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि, मालूमात ॾेई रहिया आहिनि। तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिल थी सघो था 0301-2196-8051 0301-2196-8051।

0: हीट घणी लॻी सघे थी, जंहिंजे करे जेको आहे सो हीट स्ट्रोक थी सघे थो। ऐं हीट स्ट्रोक थींदो आहे तव्हांखे ख़बर आहे त हुन में डिहाइड्रेशन जिस्म थी वेंदो आहे, पाणी जी नमकियात जी कमी थी वेंदी आहे, पोइ माण्हू हाइपो में वञी सघे थो ऐं बेहोश थी सघे थो, ऐं बेहोशी खां पोइ ॿिया वॾा नुक़सान थी सघे था। इन जे करे कोशिशि इहा करणी आहे त पाणी ज़्यादा खां ज़्यादा इस्तेमालु करिणो आहे, ऐं थधियूं शयूं जेको आहे सो इस्तेमालु करणियूं आहिनि। थधियुनि शयुनि में जीअं मां ॿुधायमि त छो जो जीअं अॻे दफ़े फार्मा ॿुधायोसीं त ॾिसो हर फ्रूट जी हिकिड़ी लिमिटेड जेको आहे सो पंहिंजी सीज़न हूंदी आहे, उन खां पोइ हू ख़तमु थी वेंदो आहे। हिन वक़्तु जेकी सीज़न आहे ऐं उहो बि लिमिटेड आहिनि, ख़ासि करे हिन वक़्तु जेको आहे खीरो वंगो त 12 महीना जेको आहे सो हूंदो आहे, लेकिन हिन वक़्तु उहो बि तमामु ज़रूरी आहे न, छो जो इहे उहे फ्रूट आहिनि जिन में 90% जेको आहे सो पाणी आहे, ऐं उहे असांजे जिस्म जे लाइ तमामु ज़रूरी आहिनि, जेके असांजे ख़ुश्की खे बुझाइनि था, यानी जेकी ख़ुश्की थियण ॾींदा, मैदे जी जेकी ख़ुश्की हूंदी आहे उन खे ख़तमु कंदी आहे। अहिड़े तरीक़े सां ॼमूं जेको आहे सो अॼुकल्ह तमामु हिकिड़ी बहितरीन सौगात आहे, न सिर्फ़ु आम माण्हू जे लाइ बल्कि शुगर वारे मरीज़ जे लाइ बि जेको आहे सो जामन जंहिंखे ॼमूं चवंदा आहियूं उहो तमामु हिकिड़ो बहितरीन आहे, चाहे वात में छाला हुजनि या ख़ुश्की जी तकलीफ़ हुजे या शुगर वधियलु हुजे या मादे जी ख़राबी हुजे, मादे में गर्माइश हुजे, जिगर जी ख़राबी हुजे, उन में ॼमूं जेको आहे सो बहितरीन। आलू बुखारा जेको आहे सो चाहे ख़ुश्क आलू बुखारा हुजनि चाहे फ्रेश आलू बुखारा हुजनि, उहे तमामु बहितरीन जेको आहे सो आहिनि, उहे तमामु ज़रूरी आहिनि। या जेको आहे सो पपीतो पहिरियां ॿुधे, हिन पपीतो बि तमामु हिकिड़ो बहितरीन ग़िज़ा आहे, बहितरीन फ्रूट आहे, छो जो इहे उहे शयूं आहिनि जिन सां पेशंट जेको आहे सो तमामु सिहतमंद थी वेंदो आहे। अहिड़ी तरीक़े सां ख़ुश्की लाइ स्पंगुर जी दुही जेको आहे सो तमामु बहितरीन आहे। तुख में मलंग आहे मशरूबात में जेको आहे सो पाणी में ऐं इन में जेको आहे सो विझी इस्तेमालु करे सघो था, सुबुह जो नेराणे जेको आहे सो इस्तेमालु करे सघंदो आहे, इन सां काफ़ी जेको आहे सो जिगर खे जेको आहे सो ठंडक पहुचंदी आहे ऐं जिगर तव्हांजो जेको आहे सो थधो रहंदो आहे। अहिड़े तरीक़े सां कारी ड्राक खाए राति जो तव्हां पाणी में पिसाए रखो, सुबुह जो नेराणे खाओ, उहो बि काफ़ी जेको आहे सो तव्हांखे फ़ाइदो ॾींदो। लीमो पाणी हिन मौसम में तमामु बहितरु आहे, तमामु ज़रूरी आहे, उनजो इस्तेमालु कयो ऐं जेको आहे सो पाण खे जेतिरो थी सघे त सूरज जी तपिश खां जेको आहे सो बचायो।
1: तमामु बहितरीन डॉक्टर साहिबु, ऐं वाक़ई गर्मी आहे ऐं इन शदीद गर्मी में माण्हू काफ़ी ॾिसंदो माना माण्हू फोत बि थी वेंदा आहिनि गर्मी में, के बेहोश थी वेंदा आहिनि, के बेहोश थी किरी पवंदा आहिनि, ऐं हिन वक़्तु जेकी गर्मी हले पई ऐं वाक़ई अहिड़ी ई आहे जंहिंमें हिन में ई माण्हू किरंदा आहिनि।
0: हिन में बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदा, ऐं उन जा कुझु जेके फोत थियण जा असबाब इहे बि आहिनि जो घणा वरी छा कंदा आहिनि त यकदमि जेको आहे सो ॾिसो त हींअर ॿाहिरि माण्हू आहे ऐं उनजो जिस्म तपियल आहे, ऐं यकदमि वञी जिस्म ते तपियल जिस्म ते पाणी विझंदो आहे या तपियल जिस्म ते पाणी पीअंदो आहे, त उन सां जेको आहे सो उहा मतिलबु पेशंट जेको आहे सो उन में फॉलिज थी सघे थो, ऐं जेको आहे पेशंट जेको आहे सो उन में बि छो जो हिकिड़ी शइ जूं जेकी रगूं आहिनि उहे डैमेज थी वेंदियूं आहिनि, जॾहिं कंहिं बि गर्म शइ ते तव्हां पाणी विझंदो उहे जेको आहे सो बिल्कुलु तव्हां ॾिसंदो त उन्हनि मां भाप निकिरंदी आहे, या घणा एसी में हूंदा आहिनि ऐं एसी मां यकदमि जेको आहे सो ॿाहिरि निकिरी वेंदा आहिनि त उहो बि नुक़सानकार आहे, या एसी में आहिनि यकदमि वरी वेंझण विया, त इहे नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, इन्हनि जो जेको आहे सो थोरो घणो एहतियात तमामु जेको आहे सो ज़रूरी आहे,
1: तमामु ज़रूरी आहे, तमामु बहितरीन। दोस्तो मूंखे ॿुधाईंदा हलां प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिलु थी सघो था, 0301-9196-8051 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे। सीनियर लेक्चरर नवाबशाह होम्योपैथिक मेडिकल कॉलेज अस्पताल नवाबशाह डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहब, 0301-9196-8051 होम्योपैथिक कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशियन, सिंध जो मशहूरु मरूफ़ डॉक्टर, कॾहिं बि तव्हांखे मायूस न आहे थियणो, का बि बीमारी लाइलाज नाहे, उन्हनि सभिनी बीमारियुनि जो इलाजु मौजूदु आहे। जेकॾहिं अव्हांखे गुर्दे जी पथरी आहे, पिते जी पथरी आहे, मसाने जी पथरी आहे, उन्हनि जो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाज कयो वञे थो, संदनि जो सूरु आहे, जोड़नि गोॾनि जो सूरु आहे, कुंदरक जो सूरु आहे, नक कन गलो पुराणो नज़लो निछो मथे जो सूरु, अधु मथे जो सूरु आहे, नज़र जी कमज़ोरी, कन वहे थो, कन जो सूरु घटि ॿुधण में अचे थो, शुगर आहे, ब्लड प्रेशर, दिलि जा मर्ज़, फालज, खंघि, टीबी, मादे जो सूरु, मादे जी अल्सर, तिरी जो वधणु, जिगर, हेपाटाइटिस बी, सी, गुर्दनि जो इन्फेक्शन, चेहरे जो रंग सांवरो, चेहरे जी ख़ारिश, फट फुरड़ियूं, ॿारनि में कद जो न वधणु, औरतुनि में वज़न जो वधी वञणु, औरतुनि ऐं मर्दनि जे पोशीदा बीमारियुनि जो कामयाबु इलाजु कयो वञे थो। डॉक्टर साहिबु, आख़िर में अव्हां असांजे मौजूदु ॿुधंदड़नि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा?
0: जी वॾी महिरबानी, पैगाम इहो ई आहे त पीउ माउ जी तमामु घणी ख़िदमत करियो ऐं जेको आहे